कोट कथ कथ कथी कोटी कोट कोट दे दा दे लै दे थक पाए जुगा जुगंतर खाई खा हुक्मे हुक्म चलाए राहो नानक विकसै वे परवाहो साचा साहेब साच नाए पाख्या।

मन कोए पंच परवान पंच प्रधान पंचे पावे दरगे मान पंचे सोहे दर राजा पंचा का गुर एक त्यान जे को कह करे विचार करते कह करना नाही सुमार तौल धर्म दया का पूत संतोख थाप रखिया जिन सूत जे को बुझै होवै सच्यार तौलै उपर केता पार धरती होर परै होर तिस्ते पार तलै कवन जोर जी जा।